0: इस गीत के साथ ही फिल्म संगीत यहीं संपन्न होता है। आकाशवाणी का ये इंदौर केंद्र है, सुबह के 9 बजे हैं। लीजिए अब प्रस्तुत है मराठी कार्यक्रम।
1: श्रोते हो आकाशवाणीच्या या मराठी कार्यक्रमात मी आपला मित्र सागर शिंदे। थेंब थेंब पाण्याचा जणू मोती हा मोलाचा। श्रोते हो उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला की आपल्याला आनंद होतो, मातीचा सुगंध दरवतो आणि चोहीकळे हिरवळ पसरते। पण या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे आपण काय करतो? ते पाणी वाहून जातं, नद्या नाल्यांमधून समुद्राला मिळतं आणि मग पुन्हा उन्हाळ्यात आपल्याला पाण्यासाठी दाही दिशा भटकावं लागतं। निसर्गाने आपल्याला दिलेलं हे समृद्ध वरदान म्हणजेच पाऊस। या पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब कसा जिरवायचा, कसा साठवायचा, म्हणजेच वर्षा जल संवर्धन कसं करायचं, यावर आज

0: पण चर्चा करणार आहोत. आजच्या या भागात आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व आणि अत्यंत कौतुकास्पद कार्य केले आहे. पण तत्पूर्वी श्रोते हो, कठीण प्रसंगात म्हणजेच वणव्यामध्ये एखाद्या गारव्यासारखा धावून येणारा कोणी असतो तर तो आपला मित्र असतो. त्याच मित्रतेवर चला आपण ऐकूया अजय गोगावले व अपूर्वा निषाद यांच्या स्वरात नितीन मुगाले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.
1: श्वास हाडला जरी दाटला अंधार आणि संपला रस्ता जरी श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा. Thank you.

0: आरशाचा सारखा बस मित्र असला पाहिजे, जीव हा ज्याच्यामुळे दुःखात हसला पाहिजे, अंतराळी एकटा तो राहतो ईश्वर कसा, गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे, गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे।
1: श्रोते हो, आज आपल्याला पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत आहे। भूजल पातळी खालवत चालली आहे। पाणी हेच जीवन आहे हे आपण फक्त भिंतीवर वाचतो, पण ते प्रत्यक्षात आणण्याची वेळ आता आली आहे। जर आपण आज पडणारं पावसाचं पाणी छतावरून अंगणातून पाईपद्वारे जमिनीत जिरवलं किंवा साठवलं, तर आपली विहीर कूपनलिका पुन्हा जिवंत होऊ शकते। यालाच म्हणतात रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जल संचयन। हे करणं फार कठीण नाही, फक्त गरजच आहे एका जागरूक पावलाची। चला आता थेट संवाद साधूया आपल्या आजच्या खास पाहुण्यांशी, पण त्याआधी थोडक्यात आपल्याला आमच्या आजच्या पाहुण्यांचा परिचय देतो। आजचे आमचे पाहुणे आहे श्री रमेश खरमाळे। हे मूळचे जुन्नर येथील एक माजी सैनिक आणि समर्पित पर्यावरण रक्षक आहेत। भारतीय लष्कराच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 18 वर्ष देशसेवा केल्यानंतर ते 2012 निवृत्त झाले। निवृत्तीनंतर त्यांनी काही काळ बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम केले, मात्र निसर्गाविषयाची ओढीमुळे आणि पर्यावरण संवर्धनात पूर्ण वेळ काम करण्याच्या इच्छेने ते 2014 वनरक्षक म्हणून सेवेत रुजू झाले। श्री रमेश खरमाळे यांनी त्यांची सौच्या साथीने जुन्नरमधील धामणखेळ डोंगरावर जलसंधारणाचे मोठे काम केले आहेत। सुट्टीत आणि रिकामा वेळात डोंगरावर जाऊन त्यांनी केवळ 2 महिन्यात 80 सलग समतलचर खोदले। 412 मीटर लांबीच्या या चरांमुळे एका पावसाळी हंगामात सुमारे 8 लाख लिटर पाणी साठवून भूजल पातळी वाढवण्यात मदत केली आहे। याशिवाय त्यांनी वळज गावात 1.5 एकर जागेत वळ, पिंपळ, कडुलिंब, बांबू अशी 450+ देशी झाडे लावून पक्षी आणि प्राण्यांसाठी एक ऑक्सिजन पार्क तयार केला आहे। रमेश खरमाळे यांच्या या निस्वार्थ आणि प्रेरणादायी कार्याचा दखल खुद पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 123 मन की बात या रेडिओ कार्यक्रमात घेतली। या व्यतिरिक्त त्यांच्या पर्यावरण सेवेचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना नवी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना शिवनेरी भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे। चला तर आता वेळ न करता त्यांच्याशी थेट भेट घेऊया। नमस्कार सर, जलसंधारण क्षेत्रात आपले काम खूप मोठे आहे, या क्षेत्राकडे आपण कसे वळलात आणि तुमच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली?
2: जलसंधारण क्षेत्राकडे वळण्यापाठीमागचा एक मुख्य उद्देश आहे

0: 2012 साली आर्मीतून रिटायर झालो आणि 2014 मध्ये मी जुन्नर तालुक्यामध्ये आलो. आणि भटकंतीचा एक छंद होता. आणि ही भटकंती करत असताना, खास करून उन्हाळ्यामध्ये, असं निदर्शन असे यायचं की त्या ठिकाणी डोंगररांगेवर असणारी जी वन्य प्राणी आहेत, ते वन्य प्राणी खाली असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या सुविधा पाण्याच्या आहेत त्या ठिकाणी येऊन ते पाणी प्यायचे. आणि त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध वर डोंगर रांगेवर होत नसायचं. मग ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक जलस्रोत उन्हाळ्यामध्ये झिरपतात त्या ठिकाणी काही करता येईल का हा विचार केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. असे अनेक जलस्रोत त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला, छोटछोटाले झरे तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून ती सुरुवात त्या ठिकाणी मी केली.
1: वा सर, खूपच छान. तुमचा अनुभव पाहता शहरी भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची आजच्या काळाला का आवश्यकता आहे हे सांगू शकाल का?
0: आपण पाहतोय पाण्याचा जेवढी बचत करता येईल तेवढी बचत आपण करणं फार गरजेचं आहे. मी साधारणतः 2005 च्या आसपास मी राजस्थानमधील कोटा या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी पाण्याचं फार मोठं दुर्भिक्ष्य होतं. आणि आम्ही ज्या ठिकाणी राहिला, आमच्या ज्या बराक होत्या, त्या बराकला अक्षरशः जे छतावरचं पाणी, ते पाणी अडवलं जायचं आणि पाईपलाईन करून ते पाणी एका खड्ड्यामध्ये सोडून ते पाणी जिरवलं जायचं. तर आज आपल्या शहरी भागामध्ये सुद्धा आपण पाहतोय की हे जे पाणी आहे हे पाणी आडलं जात नाही, सगळीकडे सिमेंट दिसते. परंतु जागोजागी आपण जर एखाद्या वसाहतीमध्ये राहत असाल आणि त्याच्या कोपऱ्याला एखादा जर खड्डा घेतला आणि त्या इमारतीचं पाणी एकत्र करून जर आपण त्या खड्ड्यामध्ये सोडलं, तर मला वाटतं चांगल्या प्रकारची रेन हार्वेस्टिंग सिस्टम त्या ठिकाणी येऊ शकते आणि ते पाणी त्यामध्ये जिरलं जाऊ शकतं.
1: सर, आपण डोंगर उतारावरील पाणी अडवून नैसर्गिकरित्या विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. शहरी भागात जेथे थेट माती उपलब्ध नसते तेथे पावसाचे पाणी थेट जमिनीखाली स्रोतांमध्ये मुरवण्यासाठी कोणत्या कृत्रिम पद्धतींचा वापर करता येईल?
0: पायता टू माथा असं आम्ही ते चर खोदलेले. त्याच्यामध्ये दोन प्रकारची कामं झालेली. एक तर डोंगर माथ्यावरून खाली उतरणी वा तीव्र वाहते येणारं पाणी ते जर अडवलं गेलं तर मृद संधारणाचं काम होतं. कारण पाण्याबरोबर आलेली जी माती आहे या खड्ड्यामध्ये साचते आणि पुन्हा त्या खड्ड्यामध्ये पाणी पण साचतं आणि पाणी जिरून गेलं का माती त्या खड्ड्यामध्ये राहते. परंतु शहरी भागामध्ये अशा जागोजागी जर सुविधा तयार केल्या आणि त्या ठिकाणी जर पाणी जिरवण्यासाठी टाक्या तयार केल्या, त्याच्यामध्ये आपण ह्या असणाऱ्या विटांचे तुकडे असतील किंवा मोठमोठाले दगड असतील असं टाकून त्याच्यामध्ये वाळू किंवा वाळूचा थर जर दिला तर ते पाणी जिरण्यासाठी त्याच्यामध्ये मदत होईल. भूगर्भातलं पाणी दूषित होणार नाही यासाठी आपण फार काळजी घेणं फार गरजेचं आहे. आज आपण पाहतोय की बोरवेल घेतले गेलेत आणि ते बोरवेल असेच मोकळे सोडले जातात, तर त्या बोरवेलद्वारे जे पाणी जमिनीमध्ये जातंय ते डायरेक्ट भूगर्भातलं पाणी खराब करतंय, म्हणजे दूषित पाणी करण्याचा तो प्रयत्न केला जातोय. तर यासाठी आपण जर ह्या सुविधा जर केल्या की फिल्टरेशनच्या माध्यमातून पाणी जमिनीमध्ये कसं मुरलं जाईल असा जर आपण एक विचार जर केला, तर मला वाटतं त्याचा फार मोठा फायदा यासाठी होऊ शकतो.
1: सर, आपली एक अजून उपलब्धी म्हणजे आतापर्यंत आपण 400 पेक्षा अधिक शाळांमध्ये जाऊन हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि जलसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. शहरी भागातील तरुणांनी केवळ सोशल मीडियावर स्टेटस न ठेवता प्रत्यक्षात मैदानात उतरून जलसंवर्धनासाठी कसे पुढे यावे, काय सांगाल तुम्ही त्यांना?
0: आमचा विषयच तो आहे की आम्ही जेवढं हे जलसंधारणाचं काम केलं, 60 दिवस लगातार आम्ही काम केलं मिसेसांनी मी, आणि 60 दिवसामध्ये 70 जलशोषक चर आम्ही त्या ठिकाणी खोदले. सकाळी आणि जास्त करून सकाळी 5 ला उठून डोंगर माथा गाठायचा आणि त्या ठिकाणी 1 8 मीटर लांबीचा, 2 मीटर 2 फूट 2 2.5 फूट रुंदीचा आणि साधारणतः 1 2 2.5 फूट खोलीचा असे खड्डे आम्ही त्या ठिकाणी खदण्याचा प्रयत्न केला. हे प्रत्यक्षात जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत मला वाटतं ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकत नाही. आणि ही चळवळ जर जागवायची असेल तर युवकांमध्ये जागणं फार गरजेचं आहे. म्हणून मी आमच्या जुन्नर तालुक्यातील ज्या 579 शाळा आहेत ह्या शाळेंमध्ये मी 90 दिवसामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना एक बिबट समस्या आणि पर्यावरण जनजागृती ह्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले. आपण फक्त टेटस ठेवतो, झाड लावलं मग, किंवा आपण ही फक्त टेटस ठेवू नाही, तर जनजागृती होणारच आहे. परंतु आपण प्रत्यक्षात जागेरू येऊन ज्यावेळेस काम करू तर मला वाटतं ती फार मोठी चळवळ त्याच्यामध्ये रूपांतर होईल आणि हे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. दोन माणसं जर 70

0: दही जर आपण असे जर चर खोदले तर ते पावसाचं पाणी त्या चारांच्या माध्यमातून जमिनीमध्ये जिरण्यासाठी मदत होईल. हे पाणी वाहून जाते, धरणांना जाऊन मिळते, नद्यांनी वाहून जाते. वाहून जाणाऱ्या पाण्याची जर आपण संकल्पना जर चांगल्या प्रकारची जर राबवली, एका शेतकऱ्याची 10-10, 20-20 एकर जमीन आहे आणि त्याला पाणी नाही, त्या पाण्याअभावी कोरडवाहू आहे. आपण त्या कोरडवाहीचं वाहू जमिनीत जर बागायतामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर त्या जमिनीमध्ये चर खोदणे फार गरजेचं आहे. तुम्ही 1-2 वर्ष त्या ठिकाणी फक्त चर खोदून सोडून द्या आणि नंतर 2-3 वर्षामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की अरे आपल्या जमिनीमध्ये आता पाणी यायला लागले आणि ती जमीन त्या ठिकाणी बागायती व्हायला सुरुवात होईल. परंतु हे प्रत्येकाचं काम आहे. 1-2 चर खोदून उपयोग नाही, 100 चर खोदून उपयोग नाही. प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक मळ्यामळ्यामध्ये, प्रत्येक कुटुंबाने ही सुरुवात करणं फार गरजेचं आहे आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी प्रत्येकानं योगदान देणं फार मोठं गरजेचं आहे. याची जनजागृती आपण पाहतोय की फार मोठी करणं गरजेचं आहे. जर प्रत्येक गावागावामध्ये जर असे विद्यार्थी तयार केले आणि जलमृद संधारणासाठी जर पुढे आले तर फार मोठं पाण्यासाठी काम होऊ शकतं. परंतु हे अंतःकरणातून फार गरजेचं आहे, हे हृदयातून करणं फार गरजेचं आहे असं मला या माध्यमातून सांगावं असं वाटतंय. ह्या सवयी ज्या आहेत की मी एवढाच नळ चालू ठेवीन आणि एवढ्याच याच्यामध्ये हात धुईन, मी शॉवर चालू करण्या अगोदर जे पाणी जाते, वेस्टेज पाणी जाते, ते पाणी कुठेतरी थांबवून ठेवीन, त्याचा वापर करीन. किंवा आज आपण पाहतोय की फिल्टर सिस्टम आलेली, पहिल्यांदा त्या पाण्यातून फिल्टर पाणी आपलं असंच खाली जाते, ते पाणी जर आपण कुठं जर वापरलं आणि त्या पाण्याचा जर चांगल्या प्रकारचा जर वापर आपण जर योग्य पद्धतीने जर केला तर मला वाटतं पाण्याचा फार मोठा जो होणारा दुरुपयोग आहे, म्हणजे वेस्टेज होणारं पाणी आहे, ते साडण्यासाठी निश्चितच मदत करेल.
1: वा, खूपच सुंदर सर. आता शेवटी आमच्या आकाशवाणी मराठी कार्यक्रमच्या श्रोत्यांना आपण काय संदेश देऊ इच्छित आहात?
0: मी आपल्या आकाशवाणी वरील ह्या मराठी कार्यक्रमाच्या श्रोत्यांना निश्चितच संदेश देऊ इच्छितो की कुठलीही सुरुवात करताना आपल्यामध्ये शिस्त असणं फार गरजेचं आहे आणि ती गोष्ट आपण स्वतःहून अंगीकृत करणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण ह्या स्वतःला सवयी लावत नाहीत तोपर्यंत मला वाटतं हे जे येणारे पुढे जे संकट आहेत, पाण्याचं दुर्भिक्ष वगैरे किंवा अनेक संकट आहेत, जशी झाडांपासून आपण पाहतोय की हे जागतिक तापमान वाढ मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, जर आपण हे तर सगळ्यात मोठं संकट आहे. जागतिक तापमान वाढ येणाऱ्या कालखंडामध्ये धरणांची धरणं आपण पाहतोय की बाष्पीभवनामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण करणार आहे. म्हणजे आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण ही पाणी जर वाचवायचं असेल तर आपण झाडं वाचवणं फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत जागतिक तापमान वाढीवर कोणत्या प्रकारचा आळा बसवला जात नाही तोपर्यंत आपण हे जे बाष्पीभवनाच्या रूपाने जे पाणी जाणार आहे याच्यासाठी आपण काहीतरी करणं फार गरजेचं आहे. आपण पाहतोय की शहरामध्ये आपण म्हणतोय जागा नाही आणि झाडे लावू शकत नाहीत, परंतु आपल्या घराच्या गॅलरी असतील, टेरिस असेल, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी हिरवाईचं साम्राज्य निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मी मगाशी सांगितलं की जे वेस्टेज पाणी तुमचं जात आहे, हे वेस्टेज पाणी जर त्यांना घातलं तर मला वाटतं आपल्या घरातला जो कार्बन वाढतोय तो कंट्रोल करण्याचं काम तुम्ही जे गॅलरीज मध्ये किंवा आपण टेरिसवर जी झाडं लावली तो कमी करू शकतो आणि तुम्हाला थंडावा निर्माण करू शकतोय. वातावरणामध्ये होणारे बदल जर असेच वाढत गेले तर एक दिवस आपल्यावर फार मोठी आपल्यावर फार मोठं संकट निर्माण होऊ शकतं. म्हणून आपण प्रत्येकाने सवयच लावून घेतली पाहिजे. पाण्याच्या संदर्भामध्ये असेल, वृक्षारोपणाच्या संदर्भामध्ये असेल, प्लास्टिकच्या संदर्भामध्ये असेल, आपण पाहतोय आज हे पाणी तुंबलं जातंय कुठेतरी. हे प्लास्टिकचं खरं माध्यम जर पाहिलं तर हे प्लास्टिकमुळे ह्या भानगडी घडतायत आणि अनेक प्रकारचं शहरामध्ये पाणी घुसते. आपण हे स्वतःहून अंगीकृत केलं पाहिजे की मी प्लास्टिक जर वापरत असेल तर त्याला मी प्रॉपर डस्टबिनमध्ये असेल किंवा प्रॉपर त्याचा मी कुठेतरी विल्हेवाट लावेल, मी इतरत्र कुठेही फेकणार नाही. आणि ह्या गोष्टींसाठी जर आपण स्वतःमध्ये जर शिस्तीचं जर पालन केलं आणि पर्यावरण संवर्धनासाठी जर आपण फार मोठं योगदान देऊ शकलो तर भविष्यातील पिढ्या ह्या जगू शकतील आणि त्या भविष्यातील पिढ्यांना श्वास घेणं सुद्धा अवघड होईल. पूर्वजांनी झाडे लावली म्हणून आज कुठेतरी आपण जगतोय. आपणही आपल्या मुलांसाठी पुण्याय करून ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने झाडं लावणं गरजेचं आहे. मी का सांगतोय का, आपला विषय जो आहे जलसंधारणासाठी आपला चाललेला विषय आणि हे जर पाणी वाचवायचं असेल तर झाडं लावून आपल्याला जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून मी प्रत्येक श्रोत्याला हीच विनंती करेल, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. कारण पाणी आणि झाडे हे जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने हेच आपलं जीवन आहे.

0: आणि आपल्याला मरेपर्यंत श्वास आणि जगवण्याचं काम हेच करत असतात. मी पुन्हा सांगेल, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा आणि पाणी जिरवा.
1: वा सर, खूप खूप धन्यवाद. आपल्या सारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वानी आमच्या आकाशवाणीच्या कार्यक्रमासाठी आपलं वेळ दिलं, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार मानतो. पाणी नाही तर जग नाही, जल संरक्षणाशिवाय दुसरी गती नाही. श्रोते हो, या पावसाळ्यात आपण सगळे मिळून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया, धरणी मातेला तृप्त करूया. श्रोते हो, कठीण प्रसंग कितीही मोठा असला तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा आपले हात सुटतात तेव्हा त्या देवाचे हात आपल्याला सावरणारे असतात. मनाला एक नवा दिलासा आणि धीर देणारं गाणं आता तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. स्वर आहे अजय गोगावले यांचं, संगीतबद्ध केलं आहे विजय गवाडे यांनी आणि चित्रपट आहे रेडू.

श्रोते हो, आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सुखदुःखाचा उनसावल्यांचा एक खेळ असतो. कधी आपण जिंकतो तर कधी परिस्थिती आपल्याला झुकवते. पण नियतीच्या या खेळात हार न मानता पाय घट्ट रोवून उभे राहण्याची ताकद आपल्याला काही गाणे देतात. नटरंग चित्रपटातील असंच एक काळजाला ठाव घेणारं गाणं, ज्यामधील मानवी जीवनाचा, संघर्षाचा आणि देवाचा एक अद्भुत खेळ मांडला आहे. अजय अतुल यांनी यांचं मंत्रमुग्ध करणारं संगीत, गुरु ठाकूर यांचे शब्द आणि अजय गोगावले यांच्या खणखणीत आवाजात सजलेलं हे गाणं. चला तर मग ऐकूया खेळ मांडला.

0: तर श्रोते हो, आपल्या या मराठी कार्यक्रमाने आपुला स्नेह संबंध पण द्विगुणित हो ह्याच प्रार्थनेबरोबर मी सागर शेंडे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी ह्याच आपल्या मराठी कार्यक्रमात.
1: अभी आप सुन रहे थे मराठी कार्यक्रम 648 किलो हर्ट्ज पर. ये है आकाशवाणी का इंदौर केंद्र. सुबह के 9:30 बज रहे हैं. वक्त है शास्त्रीय संगीत का. पहले सुनिए ये संदेश.
2: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.